年八到，我跟刘卡巴里老，卡德尔大巴就是个把很多个各国老说一点点呢，谷歌那个是一个个个那个不，苏尔卡个 development project 没流行，日本的很啦，日本个 minister 也加把大部分很多，我跟阿拉伯西人个人。Gada bala development data ham alaba len dagren gada kuba project lek lo alaba kalenta gagrik la kadir tapa gada ba rid kuna ham la bu japta pu kuna ma ok school pur ham alaba repek mark lek lo awam ham kud alaba japa ga greek la so mo gu ga yolo gada lo je kam pur ham alaba repek mo ma kuna lek lo medek kuna awam go ba greek la mo ga hnyi ha che kuna ba rid kuna ham la minister ya chapta pukuna baham to oka suti pota pur ri kok lek lok agum a gumi milham bu japata rik la suti pota pur ri kok nam te lo homi a milham impa chapa modoba rit kuna ham la chapta pukuna baham to ok ru la estete bani ga os os flagship program lek lo minister ya kader tapa ji greek la so arba helen daglen ganam ga la si jaga seduk shik la se ga ke lek lok la department ga awam a jable kuna mulham tagabaga jip kuma ok kukunang lo developmental scheme gudham alba modern mopa jisiga luk lok awam a ham dirik alba jabka mista kuma kham mem pata to no sinshi pu shi ma khazbani itano kukum lok thal do nya to मोर्ग अजी अलहोरना से प्रदेश स्टेट के चीफ सेक्रेटरी निर्मल मनीष कुमार गुप्ता ये लिपपीन ने स्टेट लेवल नरको कोऑर्डिनेशन सेंटर का बाहम उबु गलो दोगदाग गग्रिक ला लककन ने स्टेट लेवल नरको कोऑर्डिनेशन सेंटर का बा भाग रेलो एक्शन लानम ग अगम आ जापा बुपा कुनाम हम कादर तापा जिप कुम हम मेम पातो ओक्सो क कबा दु कुम लोसो डिस्ट्रिक्ट लेवल कोऑर्डिनेशन क बा हम अलब दोगदाग ग ग दुख दु अलमान ते दु दु ते कि ने यरा हम पुश पु प क ने ग दि ने अलब कालेन ता ग ग दुख दु अलमान ते दु दु ते कु ने ओपियम पोपी ओक कैनाबिस मेनम नोंगो हम मोगमोमा दुकु ब हेंट्रोकाटोर जिग दुख दु नरकोटिक yara alaman latu kunam kudham umba rompak marem jopag jig dukud nigid ga dokta ka ham alba henji kaje ga dukud ok estet ga kusu kora kuda mulu lo tumsir kanosha agom ham sirtom gala reg dukud hikna luk lok agom am bulu ham alba kadir tapa jip kum kham nem pa tha to 2026 FIFA World Cup ham silo golk kirep morkune oksoka World Cup ham kikong na ba Mexico la South Africa buniga ara lo kirep rekna ok sikne tournament ham United States la Canada ok Mexico ga kumsu kumra guda mulu lo kig la soka arne ga telfol ga alo luru ga lo kona nan tolo ugo ba kitir ga me rekna ok soka ka yuchum kuna World Cup lo champ la pim tim gud ha uru gola any group lo mopem men sigrik la chimru akin gola ep match go ba kika mishnyar kuna ok soka ara lo acham kanu wala any group stage games menam hamla chumum gula any knockout picture menam ham kika mistar kuna ok world cup ga final ham arne ga tel for ga alo luri ura lok kuna nan tolo kiga mor kuna ham mem pa to kasrunga jishipu ye hebo